सिद्धार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, बहुदंशे 28वा दशक 18वा समास, तिसरा निस्पृह शिकवण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। शरीर हे दुर्लभ आहे, आयुष्य ही दुर्लभ आहे, त्याचा नाश करू नये। दास म्हणतात, सावकाश विचारपूर्वक त्याच्याकडे पाहावं, विचारपूर्वक पाहिलं नाही तर

का अविचार होतो, अविचारामुळे प्राणी रंकासारखा दिसतो। आपलं काम आपण केलं पाहिजे। आळस उदासपणाने लुटले गेलो, वाईट संगतीने पाहता पाहता बुडवले, मूर्खपणाचा अभ्यास झाला, स्वच्छंदपणामुळे घाला घातला, तरुणपणी कामरूपी चांडाळाने नाश केला। मूर्ख आळशी आणि तरुण सर्वांविषयी दीनवाणा असेल तर त्याचं कोणाशी पटत नाही, कोणाला काय म्हणावं ते समजत नाही, जे जे पाहिजे ते नाही, अन्न वस्त्र तेही नाही, उत्तम गुण काहीच नाहीत, बोलता येत नाही, बसता येत नाही, प्रसंग कळत नाही, शरीर मन अभ्यासाकडे वळत नाही, लिहिणं नाही, वाचणं नाही, विचारणार नाही, सांगणार नाही, शहाणपणाचा अभ्यास नाही, बाष्कळपणा वाढलेला, आपल्याला काही येत नाही आणि शिकवलेलं ऐकत नाही, आपण वेडा आणि सज्जन लोकांना वाईट म्हणतो। आतमध्ये एक आणि बाहेर एक असा ज्याचा विचार आहे त्याला परलोकाचं सार्थक कसं घडेल? आपला संसार नासला म्हणून पस्तावला तर मग विचारपूर्वक अभ्यास केला पाहिजे। मन एकाग्र करून जाणीवपूर्वक साधन करावं। प्रयत्नामध्ये आळसाचं दर्शन होऊ नये। सगळे अवगुण सोडावे, उत्तम गुणांचा अभ्यास करावा, अर्थपूर्ण प्रबंध पाठ करीत राहावं। बांधलेली पद, श्लोक, रचना, मुद्रा, छंद यामुळे आनंद होतो। कोणत्या प्रसंगी काय म्हणावं ते समजून जाणावं। उगीच वावेपणाने परिश्रम कशासाठी घ्यायचे? दुसऱ्याचं मन जाणावं, त्याच्याविषयी आदर दाखवावा। जे आठवेल ते गात बसणं ते मूर्खपणा म्हणावं लागेल। ज्याची जशी उपासना तशी त्याला गती मिळेल, तेच न चुकता गावं। रागज्ञान तालज्ञान अभ्यासावं। संगीत साहित्य प्रसंग वर्णन करून कथेची लय लूट करावी। श्रवण मनन करून अर्थ शोधावा। उदंड पाठांतर करावं, त्याला नेहमी उजाळा देत राहावा। मी सांगितलेल्या गोष्टीचं मनामध्ये स्मरण ठेवावं। अखंड एकांतात राहावं। वेगवेगळे ग्रंथ अभ्यासावे, त्याच्यातील अनुभव येईल तो अर्थ मनामध्ये घ्यावा। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे निस्पृह शिकवण निरूपण नाम समास तृतीय समाप्त।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नामाशिवाय कशानंही खरं समाधान नाही. मनुष्य चूक करतो आणि देवा क्षमा कर असं म्हणतो, पण पुन्हा पुन्हा चुका करतच राहतो. हे काही योग्य नव्हे. अशानं काही त्याला देव क्षमा करणार नाही. देवा क्षमा कर हे म्हणणं इतकं सहज होऊन बसलंय की त्याचा अर्थच आपल्याला ध्यानात येत नाही. तो जर ध्यानात येत असता तर मनुष्य त्या चुका पुन्हा पुन्हा न करता. अशा रीतीनं आपण आपल्या बुद्धीच्या बळावर परमेश्वराला फसवू शकणार नाही. बुद्धीच्या जोरावर जर आपण माणसालाही फसवू शकत नाही तर परमेश्वर कसा फसेल? आपण आपल्या बुद्धीच्या जोरावर परमेश्वराची प्राप्ती करून घेऊ असं म्हणणं कदापिही योग्य होणार नाही. तेव्हा शरणागतीशिवाय मार्ग नाही आणि ते तुम्ही करा. समाधान हे काही परिस्थितीवर अवलंबून नाही. कितीही पुराणं वाचली, ग्रंथ मुखोद्गत केले, प्रवचनं ऐकली तरी मनाला समाधान लाभणार नाही. त्याप्रमाणे थोडं तरी आचरण केलं पाहिजे, नामात राहिलं पाहिजे. नामाशिवाय इतर कोणत्याही गोष्टीनं पूर्तता येऊ शकत नाही. नामाशिवाय खरं समाधान मिळणार नाही. तेव्हा तुम्ही भगवंताला अनन्य भावानं शरण जाऊन त्याचं नाम आवडीनं आणि सतत घ्या. एक गरीब वारकरी पंढरपूरला चालला होता. मोठ्या कष्टानं तो पायी चालला होता आणि वाटेत एक रेल्वेचं फाटक लागलं. ते बंद होतं म्हणून तो थांबला. इतक्यात तिथे एक मोटार येऊन उभी राहिली. आता एक मोठा श्रीमंत माणूस बसला होता, तोही पंढरपूरला चालला होता. वारकऱ्याच्या मनात आलं, देवा तुझी एवढी निस्सीम भक्ती मी करतो, परंतु माझी ही दशा आणि हा व्यापारी लबाड व्यापारी याला मात्र तू सगळं ऐश्वर देऊन आरामात पंढरपूरची यात्रा घडवतोयस, काय तुझा हा न्याय आहे? एवढ्यात मोटारीचं दार उघडून दोन नोकरांनी त्या श्रीमंत माणसाचे हात आपल्या खांद्यावर घेऊन त्याला खाली उतरवलं, कारण तो पांगळा होता. वारकऱ्यानं विचार केला, पांगळा होऊन आरामात पंढरपूरला जाण्यापेक्षा गरिबीत पायी जाणं बरं. आपल्याजवळ जे नाही आणि ते ज्याच्यापाशी आहे तो सुखी असला पाहिजे हे आपण धरून चालतो, पण तसा तो नसतो. त्याचं दुःख आपल्याला माहीत नसतं आणि तो स्वतःला जर सुखी समजत असेल तर तो दारूच्या मदाप्रमाणे मद समजावा. आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानणं हाच विषयाची पकड ढिली करायचा उपाय आहे. आपली परिस्थिती ही परमात्म्याच्या इच्छेनं आलेली आहे असं आपण म्हणूया, आणि असं जर आपण केलं तर दुःखाचा आणि सुखाचा दोन्हीचा आवेग कमी होईल. ज्याचं समाधान भगवंतावर अवलंबून आहे त्याचं समाधान कोणत्याही परिस्थितीमध्ये टिकेल. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

नमस्कार रसिक श्रोते हो, पुण्यातून मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 61। मंडळी, स्वर्गीय गायन काव्याची उत्तम समज, शब्दोच्चारांची स्पष्टता आणि संगीताचं सखोल ज्ञान यांचा अपूर्व संगम असलेली अलौकिक प्रतिभा म्हणजे स्वरतीर्थ सुधीर फडके। मराठी संगीत सृष्टीमधील एक आढळ तारा म्हणजे संगीतकार आणि गायक बाबूजी उर्फ सुधीर फडके। त्यांनी मराठी संगीतात अत्यंत मोलाची कामगिरी केली आहे। ते गायक तर उत्तम होतेच, पण एक संगीतकार म्हणून देखील त्यांची प्रतिभा कमालीची उच्च कोटीची होती। मित्रांनो, चिरंतन गाणी या कार्यक्रमात आपण आस्वाद घेत आहोत बाबूजी सुधीर फडके यांनी गायलेल्या काही निवडक सुंदर द्वंद्व गीतांचा। आजच्या भागात ऐकूया सुधीर फडके यांनी लता मंगेशकर यांच्यासह गायलेली काही निवडक युगुल चित्रपट गीत। मंडळी, सव्यसाची या शब्दाचा अर्थ दोन्ही हातांनी लढू शकणारा असा महाभारतामध्ये उल्लेख केलेला आहे। मराठी आणि हिंदी संगीतात संगीतकार आणि गायक या दोन्ही भूमिकातून बाबूजींचे योगदान बघितलं तर त्यांना सव्यसाची हे विशेषण सर्वार्थाने सार्थ आहे। बाबूजींची संगीतकार आणि गायक म्हणून कारकीर्द बघितली तर संख्या आणि दर्जा या दोन्ही बाबतीत ते संगीतकार आणि गायक म्हणून सर्वश्रेष्ठ वाटतात। अर्थात हेही खरं आहे की काही मोजकी हिंदी गाणी सोडली तर आपल्या संगीताचा दर्जा आणि वैविध्य हिंदीपेक्षा मराठीतील गाण्यांमध्ये बाबूजींनी सिद्ध करून दाखवलं आहे। संगीतकार आणि गायक अशा दोन्ही भूमिका निभावणारे मास्टर गुलाम हैदर, अनिल विश्वास, सी रामचंद्र, मदन मोहन, हेमंत कुमार, सचिन देव बर्मन, राहुल देव बर्मन यांच्यासारखे अनेक संगीतकार गायक आपल्याकडे होऊन गेले। सुधीर फडके यांनी मात्र संगीतकार म्हणून एकूण 84 मराठी चित्रपटात 555 गाणी केली तर एकूण 22 हिंदी चित्रपटात 156 गाणी केली। चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी 114 गाणी स्वरबद्ध केली आणि गीत रामायण यातील स्वरबद्ध केलेली 56 गाणी मिळून त्यांनी एकूण साधारणपणे 881 गाण्यांना स्वरबद्ध केलं। आणि एक गायक म्हणून त्यांनी 144 मराठी चित्रपटातील 303 गाणी, 9 हिंदी चित्रपटातली 12 गाणी, चित्रपटांव्यतिरिक्त 140 इतर गाणी आणि गीत रामायणमधली 56 गाणी मिळून त्यांनी एकूण साधारणपणे 511 गाणी गायली आहेत। 1961 या वर्षीच्या सुवासिनी या चित्रपटात बाबूजींनी पारंपरिक बंदिशीचा एक यशस्वी प्रयोग केला होता। पंडित भीमसेन जोशी आणि ललिता फडके यांची आज मोरे मन लागो लंगर वा ही गुजरी तोडी रागातली बंदिश बाबूजींच्या प्रतिभेचं एक उत्तम उदाहरण म्हणून कायम लक्षात राहतं। रसिक हो, सुधीर फडके यांच्यासह लता मंगेशकर यांनी गायलेल्या गीतांच्या आजच्या भागात सर्वप्रथम ऐकूया एक अतिशय गोड आणि सुप्रसिद्ध युगुल गीत। 1955 या वर्षीच्या शेवग्याच्या शेंगा या कौटुंबिक चित्रपटातलं हे गीत लिहिलं आहे शांताराम आठवले यांनी, संगीत आहे सुधीर फडके यांचं। वडिलांच्या मृत्यूनंतर एकमेकांकडे पाठ फिरवलेल्या आपल्या भावांना आपल्या प्रेमाने पुन्हा एकत्र आणून विस्कटलेलं घर सावरणाऱ्या बहिणीची कथा आहे या चित्रपटाची। बेबी नंदा या हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या अभिनेत्रीचा तिच्या पदार्पणातील पहिल्या काही यशस्वी चित्रपटांपैकी हा एक चित्रपट। या चित्रपटात त्यांच्यासह मास्टर छोटू, चित्तरंजन कोल्हटकर, सुमती गुप्ते आणि चंद्रकांत गोखले, विक्रम गोखले हे पितापुत्र असे दर्जेदार कलावंत होते। जीवनातील चांगल्या गोष्टींसाठी देवाला धन्यवाद द्यावेत आणि वाईट गोष्टींसाठी देवाला सांगावं, जेणेकरून
तो आपल्याला यातून बाहेर काढेल. या गाण्यामध्ये देवाला प्रार्थना करण्याचं आणि त्याच्यावर विश्वास ठेवण्याचं महत्त्व सांगितलं आहे. सुख देवासी मागावे, दुःख देवाला सांगावे.

1952 या वर्षी बेबी शकुंतला आणि सूर्यकांत हे नायक आणि नायिका असलेला एक सुंदर चित्रपट आला होता. नाव होतं अखेर जमलं. या चित्रपटाची कथा होती एका चाळीत खालच्या मजल्यावरच्या खोलीत राहणाऱ्या सूर्यकांत, शरद तळवळकर, जगदीश पेंढारकर आणि राजा गोसावी या चार टवाळखोर मित्रांची. बाबूजी यांच्यासह लता मंगेशकर यांनी गायलेलं, गीतकार मधुसूदन कालेलकर यांचं हे गीत संगीतबद्ध केलं आहे संगीतकार शंकरराव कुलकर्णी यांनी. संगीतकार शंकरराव कुलकर्णी यांनी सांगली जिल्ह्यातील वारणा नदीच्या काठी वसलेल्या वारणानगर या आणि इतर गावी शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना तबला, सतार, बासरी, संवादिनी अशी विविध वाद्य शिकवून नुसती संगीत प्रेमाचीच नाही तर जीवनाकडे कलात्मक दृष्टीने पाहण्याची शिकवण दिली आणि त्यांचं जीवन समृद्ध करण्याची अतिशय मोलाची कामगिरी केली. मंडळी, स्पष्ट शब्दोच्चाराबाबत बाबूजी आधीपासूनच किती आग्रही असायचे याची नेहमी चर्चा होते. 1952 या वर्षातील या गाण्यात देखील गाण्यातल्या शेवटच्या ओळीतील कुणाचा दोष अन शिक्षा कुणाला काय हे देवा या ओळीमधील दोष आणि शिक्षा या शब्दांचा उच्चार बघा, त्यांनी किती स्पष्ट केला आहे ते ऐकूया. मित्रांनो, अखेर जमलं या चित्रपटातलं हे एक विरह गीत लता मंगेशकर आणि बाबूजी यांच्या आवाजात.

श्रोते हो, कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्या सोबत मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत सुधीर फडके यांनी लता मंगेशकर यांच्यासह गायलेली काही निवडक युगुल चित्रपट गीत. रसिक हो, कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यावर ऐकूया लता मंगेशकर यांनी बाबूजी यांच्यासह गायलेलं 1954 या वर्षी प्रदर्शित झालेल्या महाराणी येसुबाई या ऐतिहासिक चित्रपटातलं एक सुंदर गीत. या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या सुलोचना, रमेश देव, सूर्यकांत, चंद्रकांत गोखले इत्यादी यांच्या आणि दिग्दर्शक होते भालजी पेंढारकर. यानंतरच्या गीतकार ग. दि. माडगुळकर यांनी लिहिलेल्या या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी. महाराणी येसुबाई या चित्रपटात हे सुंदर गीत चित्रित झालं आहे नलिनी बोरकर आणि सूर्यकांत यांच्यावर. ऐकूया. रात अर्धी चांद अर्धा त्यात सुटला गारवा.

बाबूजी सुधीर फडके आणि लता मंगेशकर यांनी गायलेल्या मराठी चित्रपटातील युगुल गीतांच्या आजच्या भागाच्या सांगतेला ऐकूया कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर उर्फ मास्टर कृष्णराव यांनी स्वरबद्ध केलेलं एक अतिशय सुरेख युगुल गीत. हे गीत आहे 1959 या वर्षी प्रदर्शित झालेल्या कीचकवध या ऐतिहासिक चित्रपटातलं. चित्रपटात हे गाणं चित्रित झालं आहे प्रसिद्ध नृत्यांगना हेलन आणि डान्स मास्टर गोपीकृष्ण यांच्यावर. हेलन या नर्तिकेचा हा पहिलाच मराठी चित्रपट. हे दोघेही नृत्यामध्ये अत्यंत निपुण. या गाण्याच्या नृत्यातले त्यांचे दोघांचे पदलालित्य आणि या गाण्यातले बाबूजी लता मंगेशकर यांचे गाणं लालित्य अगदी आवर्जून पाहण्याजोगे आणि लक्ष देऊन ऐकण्याजोगे आहे मंडळी. या गाण्यातला सतार या वाद्याचा अतिशय सुरेख वापर या गाण्याला अविस्मरणीय करते. नायिका आपल्या सौंदर्याची आणि नाजुकीची कल्पकता नृत्याद्वारे सादर करताना आपल्या सख्यांशी बोलत हसत गाण्यात सहभागी असते. संगीतकार मास्टर कृष्णराव यांनी तालावर सोपी पण उठावदार लयबद्ध मांडणी केली आहे सुरांची, ज्यात हार्मोनियम व्हायोलिन सतार आणि तालवाद्य गोड सूर रंगवतात. गायिका लता मंगेशकर आणि गायक बाबूजी प्रत्येक शब्दोच्चार मऊ आणि रेशमी स्वरात करत भावनांना जोडत हे सुंदर गीत सादर करतात. गाण्यातला शृंगार आणि लाजुकता नायिकेच्या आवाजात नजरेत आणि पदन्यासातून व्यक्त होते. गीताचे शब्द चाल संगीत गायन चित्रीकरण अशा सर्व अंगांनी एखादं गाणं छान जमून येतं ना मंडळी, हे गाणं त्यातलंच एक. ऐकूया कीचकवध या चित्रपटातलं हे सुंदर गीत.

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण सुधीर फडके यांनी लता मंगेशकर यांच्यासह गायलेल्या काही निवडक युगुल चित्रपट गीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

नमस्कार, मी डॉक्टर रवी कोरांने. कालाय तस्मै नमः या अंतर्गत आपण राज कपूर दिलीप कुमार यांची गोष्ट ऐकली आहे. त्यानंतर साहजिक हा प्रश्न श्रोत्यांकडनं आणि माझ्या मित्रांकडनं बरेच वेळा विचारण्यात आला होता, ज्याचं उत्तर आज देतो आहे की आज आपण कहाणी सदाबहार अभिनेत्याची म्हणजे देवानंदची सुरू करणार आहोत. तसे हे तिघही जवळपास समकालीन आणि मुख्य म्हणजे सुरुवात थोडीफार मागेपुढे झाली असेल प्रत्येकाची, पण एकाच वेळेस म्हणजे साधारणतः 1952 पासून ते जवळजवळ 66, 67, 70 पर्यंत तिघही एकत्रपणे हिंदी सिनेमावर अधिराज्य करत होते. तेव्हा सुरू करूया कालाय तस्मै नमः, कहाणी सदाबहार अभिनेता देवानंद. संगीतकार रजनी वर्मन यांची सर्वच गाणी खूप गाजली आणि मुख्य म्हणजे त्यावर्षी सर्वोत्कृष्ट संगीतकाराचं बक्षीस फिल्मफेअर अवॉर्ड एस डी बर्मन यांना मिळालं. तरी पण सगळ्यात सुंदर गाणं जे होतं जे तलत महमूदच्या आवाज होतं, जाय तो जाय कहां, हे गाणं दोन आवाजात आहे, मंगेशकरचं पण आहे आणि तलत महमूदचं पण आहे. यानंतरचा सिनेमा होता बादबान, दिग्दर्शक फणी मुजुमदार. बांबरटाकेचा सिनेमा देवानंद, मीनाकुमारी, अशोक कुमार, उषा किरण, संगीत तिमीर बर्मन यांचं होतं. यातलं एक गाणं बऱ्यापैकी गाजलेलं होतं मन्नाडेचं, जाती है नैया मोरी. या सिनेमाकरता उषा किरणला बेस्ट सपोर्टिंग ॲक्टरचं प्राईस पण होतं.

0: elegido que casar.
1: कश्ती म्हणजे फेरी हे देवानंदच्या पुढच्या सिनेमाचं नाव होतं. देवानंद, राणीबाला, गीताबाली. एक बाप जो जमीनदार आणि स्कूल इन्स्पेक्टर असतो आपल्याला मुला खोटंच सांगतो मुलाला की त्याची आई जिवंत आहे म्हणून. प्रत्यक्षात आई जिवंत नसते. मुलगा आई येणार या खोट्या आशेवर जगत असतो. वडिलांची भूमिका देवानंदने केली होती. कैसी लागी करे जेव्हा आम्ही कटार हे पण गाणं बऱ्यापैकी होतं. संगीतकार होते हेमंत कुमार मुखर्जी, म्हणजे आपले हेमंत कुमार

राज घोसला दिग्दर्शक आणि टी आर फतेचंद दादा निर्मित मिलाप, देवानंद गीताबाली जॉनी वॉकर के एन सिंग संगीत दत्ता नाईक, ये बहारों का समा चांद तारों का गीताचं आवाजातलं गाणं चांगल्यापैकी गाजलेलं होतं.

देवानंद नलिनी जयवंत प्राण, एक सुपरहिट सफल सिनेमा. या सिनेमात अजून एक मजेशीर गाणं होतं, दिल की उमंग है जवान. आणि या गाण्यात म्हणजे हे गाणं प्राणवर पण चित्रित करणार होते, देवानंतर होते पण प्राणसुद्धा हे करणार होते.

दिलीप कुमार व देवानंद यांचा एकमेव एकत्र सिनेमा म्हणजे निर्माता दिग्दर्शक एस एस वासन. या दिलीप कुमारने एक सामान्य माणूस मंगलची भूमिका केली होती, तर देवानंद यांनी सेनापती भानुप्रतापची भूमिका केली होती. नायिका होती बीना रॉय. सिनेमाचं नाव होतं इन्सानियत. संगीतकार सी रामचंद्र. अपनी छाया में भगवान हे गाणं आणि अजून एक गाणं चांगल्यापैकी गाजलेलं, मैं बंदर हूँ शहर का.

खरं म्हणजे सिनेमा नौकेतच असून सुद्धा दिग्दर्शन एम के बर्मन हे जरा खटकणारं होतं, व नंतरच्या कुठल्याच सिनेमात त्यांचं हे नाव दिसलं नाही. असो, सचिन देव बर्मन यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी हेमंत कुमारचा आवाज बऱ्याच सिनेमात देवांसाठी वापरला आणि उत्कृष्ट गाणे दिले. यात पण एक गाणं होतं, तेरी दुनिया में जीने से तो

देवानंद गीताबाली यांचा शेवटचा सिनेमा होता फरार. दिग्दर्शक होते फणी मुजुमदार आणि निर्माते तारा आनंद आणि प्रदीप मैत्री. संगीत अनिल विश्वास यांचं. गोव्याच्या पार्श्वभूमीवर हा सिनेमा होता. आणि लता मंगेशकरांचं एक गाणं फारच सुंदर आहे, प्यार की दास्ता तुम सुनो तो कहे

पॉकेटमार. देवानंद गीतापाली खरं म्हणजे हा सिनेमा फरारच्या आधी साईन केला होता, पण फरारच्या नंतर तो रिलीज झाला. निर्माते प्रेमसाठी आणि दिग्दर्शक एच एस रावेल म्हणजे हरनाम सिंग रावेल. संगीत मदन मोहन यांचं होतं. तलत नेहरू यांचं हे गाणं बऱ्याच जणांनी ऐकलं असेल पण माहीत नसेल कधी की हे या सिनेमातलं आहे म्हणून.

मदन मोहन आणि लता मंगेशकर म्हटल्यानंतर गाणी छान असणारच. प्यासे नव्हे की प्यास बुझाले हे एक लता मंगेशकरचं गाणं अत्यंत श्रवणीय.

0: नवकथेंचा पुढचा सिनेमा होता फंटूश, ज्यात देवानंद शिलारामाणी, के एन सिंग, संगीतकार सचिंद्र बर्मन, दिग्दर्शक चेतन आनंद. आई आणि बहिणीच्या अचानक मृत्यूमुळे नायकाच्या मनावर परिणाम होऊन तो थोडासा वेड्यासारखा विचार करतो, आत्महत्या करण्याचा विचार करतो आणि त्याला इस्पितळात दाखल करतात. बाहेर आल्यावर एक एजंट त्याची विमा पॉलिसी काढतो आणि हा मिळाल्यावर आपल्याला पैसे मिळतील या कारणाने त्याच्या मागे तो राहतो. पण होतं उलटत, विमा एजंटची मुलगी त्याच्या प्रेमात पडते. संगीतकार सचिंद्र बर्मन असल्यामुळे गाणी छानच होती आणि त्यावेळेचे 17 वर्षाचे राहुल बर्मन याचे सहाय्यक होते आणि त्यांनी या गाण्याची धून बनवली असं म्हणतात. ऐ मेरी टोपी पलट के आ,
1: ऐ मेरी टोपी पलट के आ,

0: मेरी टोपी पलट के
1: या गाण्याच्या शूटिंगच्या दरम्यान देवानंद आणि चेतनानंद भरपूर वाद झाला आणि चेतनानंद सेट सोडून निघून गेले. हे गाणं दोन आवाजात, त्याला मंगेशकरचं पण आहे आणि त्याला महमूदचं पण आहे.

पार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, बहुदंश 28वा दशक 18वा समास 3रा निस्पृह शिकवण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। शरीर हे दुर्लभ आहे, आयुष्य ही दुर्लभ आहे, त्याचा नाश करू नये। दास म्हणतात, सावकाश विचारपूर्वक त्याच्याकडे पाहावं, विचारपूर्वक पाहिलं नाही तर सगळा अविचार होतो। अविचारामुळे प्राणी रंकासारखा दिसतो। आपलं काम आपण केलं पाहिजे। आळस उदासपणाने लुटले गेलो, वाईट संगतेने पाहता पाहता बुडवले, मूर्खपणाचा अभ्यास झाला, स्वच्छंदपणामुळे घाला घातला, तरुणपणी कामरूपी चांडाळाने नाश केला। मूर्ख आळशी आणि तरुण सर्वांविषयी दीनवाणा असेल तर त्याचं कोणाशी पटत नाही, कोणाला काय म्हणावं ते समजत नाही, जे जे पाहिजे ते नाही, अन्न वस्त्र तेही नाही, उत्तम गुण काहीच नाहीत, बोलता येत नाही, बसता येत नाही, प्रसंग कळत नाही, शरीर मन अभ्यासाकडे वळत नाही, लिहिणं नाही, वाचणं नाही, विचारणार नाही, सांगणार नाही, शहाणपणाचा अभ्यास नाही, बाष्कळपणा वाढलेला, आपल्याला काही येत नाही आणि शिकवलेलं ऐकत नाही, आपण वेडा आणि सज्जन लोकांना वाईट म्हणतो। आतमध्ये एक आणि बाहेर एक असा ज्याचा विचार आहे त्याला परलोकाचं सार्थक कसं घडेल? आपला संसार नसला म्हणून पस्तावला तर मग विचारपूर्वक अभ्यास केला पाहिजे। मन एकाग्र करून जाणीवपूर्वक साधन करावं। प्रयत्नामध्ये आळसाचं दर्शन होऊ नये। सगळे अवगुण सोडावे। उत्तम गुणांचा अभ्यास करावा। अर्थपूर्ण प्रबंध पाठ करीत राहावं। बांधलेली पद श्लोक रचना मुद्रा छंद यामुळे आनंद होतो। कोणत्या प्रसंगी काय म्हणावं ते समजून जाणावं। उगीच वावेपणाने परिश्रम कशासाठी घ्यायचे? दुसऱ्याचं मन जाणावं, त्याच्याविषयी आदर दाखवावा। जे आठवेल ते गात बसणं ते मूर्खपणा म्हणावं लागेल। ज्याची जशी उपासना तशी त्याला गती मिळेल। तेच न चुकता गावं। रागज्ञान तालज्ञान अभ्यासावं। संगीत साहित्य प्रसंग वर्णन करून कथेची लय लूट करावी। श्रवण मनन करून अर्थ शोधावा। उदंड पाठांतर करावं। त्याला नेहमी उजाळा देत राहावा। मी सांगितलेल्या गोष्टीचं मनामध्ये स्मरण ठेवावं। अखंड एकांतात राहावं। वेगवेगळे ग्रंथ अभ्यासावे। त्याच्यातील अनुभव येईल तो अर्थ मनामध्ये घ्यावा। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे निस्पृह शिकवण निरूपण नाम समास तृतीय समाप्त।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नामाशिवाय कशानंही खरं समाधान नाही. मनुष्य चूक करतो आणि देवा क्षमा कर असं म्हणतो, पण पुन्हा पुन्हा चुका करतच राहतो, हे काही योग्य नव्हे. अशानं काही त्याला देव क्षमा करणार नाही. देवा क्षमा कर हे म्हणणं इतकं सहज होऊन बसलंय की त्याचा अर्थच आपल्याला ध्यानात येत नाही. तो जर ध्यानात येत असता तर मनुष्य त्या चुका पुन्हा पुन्हा न करता. अशा रीतीनं आपण आपल्या बुद्धीच्या बळावर परमेश्वराला फसवू शकणार नाही. बुद्धीच्या जोरावर जर आपण माणसालाही फसवू शकत नाही तर परमेश्वर कसा फसेल? आपण आपल्या बुद्धीच्या जोरावर परमेश्वराची प्राप्ती करून घेऊ असं म्हणणं कदापिही योग्य होणार नाही. तेव्हा शरणागतीशिवाय मार्ग नाही आणि ते तुम्ही करा. समाधान हे काही परिस्थितीवर अवलंबून नाही. कितीही पुराणं वाचली, ग्रंथ मुखोद्गत केले, प्रवचन ऐकली तरी मनाला समाधान लाभणार नाही. त्याप्रमाणे थोडं तरी आचरण केलं पाहिजे, नामात राहिलं पाहिजे. नामाशिवाय इतर कोणत्याही गोष्टीनं पूर्तता येऊ शकत नाही. नामाशिवाय खरं समाधान मिळणार नाही. तेव्हा तुम्ही भगवंताला अनन्य भावानं शरण जाऊन त्याचं नाम आवडीनं आणि सतत घ्या. एक गरीब वारकरी पंढरपूरला चालला होता. मोठ्या कष्टानं तो पायी चालला होता आणि वाटेत एक रेल्वेचं फाटक लागलं. ते बंद होतं म्हणून तो थांबला. इतक्यात तिथे एक मोटार येऊन उभी राहिली. आत एक मोठा श्रीमंत माणूस बसला होता, तोही पंढरपूरला चालला होता. वारकऱ्याच्या मनात आलं, देवा तुझी एवढी निस्सीम भक्ती मी करतो, परंतु माझी ही दशा आणि हा व्यापारी लबाड व्यापारी याला मात्र तू सगळं ऐश्वर देऊन आरामात पंढरपूरची यात्रा घडवतोयस, काय तुझा हा न्याय आहे? एवढ्यात मोटारीचं दार उघडून दोन नोकरांनी त्या श्रीमंत माणसाचे हात आपल्या खांद्यावर घेऊन त्याला खाली उतरवलं, कारण तो पांगळा होता. वारकऱ्यानं विचार केला, पांगळा होऊन आरामात पंढरपूरला जाण्यापेक्षा गरिबीत पायी जाणं बरं. आपल्याजवळ जे नाही आणि ते ज्याच्यापाशी आहे तो सुखी असला पाहिजे हे आपण धरून चालतो, पण तसा तो नसतो. त्याचं दुःख आपल्याला माहीत नसतं आणि तो स्वतःला जर सुखी समजत असेल तर तो दारूच्या मदाप्रमाणे मद समजावा. आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानणं हाच विषयाची पकड ढिली करायचा उपाय आहे. आपली परिस्थिती ही परमात्म्याच्या इच्छेनं आलेली आहे असं आपण म्हणूया, आणि असं जर आपण केलं तर दुःखाचा आणि सुखाचा दोन्हीचा आवेग कमी होईल. ज्याचं समाधान भगवंतावर अवलंबून आहे त्याचं समाधान कोणत्याही परिस्थितीमध्ये टिकेल. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

नमस्कार रसिक श्रोते हो, पुण्यातून मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 61। मंडळी, स्वर्गीय गायन काव्याची उत्तम समज, शब्दोच्चारांची स्पष्टता आणि संगीताचं सखोल ज्ञान यांचा अपूर्व संगम असलेली अलौकिक प्रतिभा म्हणजे स्वरतीर्थ सुधीर फडके। मराठी संगीत सृष्टीमधील एक आढळ तारा म्हणजे संगीतकार आणि गायक बाबूजी उर्फ सुधीर फडके। त्यांनी मराठी संगीतात अत्यंत मोलाची कामगिरी केली आहे। ते गायक तर उत्तम होतेच, पण एक संगीतकार म्हणून देखील त्यांची प्रतिभा कमालीची उच्च कोटीची होती। मित्रांनो, चिरंतन गाणी या कार्यक्रमात आपण आस्वाद घेत आहोत बाबूजी सुधीर फडके यांनी गायलेल्या काही निवडक सुंदर द्वंद्व गीतांचा। आजच्या भागात ऐकूया सुधीर फडके यांनी लता मंगेशकर यांच्यासह गायलेली काही निवडक युगुल चित्रपट गीत। मंडळी, सव्यसाची या शब्दाचा अर्थ दोन्ही हातांनी लढू शकणारा असा महाभारतामध्ये उल्लेख केलेला आहे। मराठी आणि हिंदी संगीतात संगीतकार आणि गायक या दोन्ही भूमिकातून बाबूजींचे योगदान बघितलं तर त्यांना सव्यसाची हे विशेषण सर्वार्थाने सार्थ आहे। बाबूजींची संगीतकार आणि गायक म्हणून कारकीर्द बघितली तर संख्या आणि दर्जा या दोन्ही बाबतीत ते संगीतकार आणि गायक म्हणून सर्वश्रेष्ठ वाटतात। अर्थात हेही खरं आहे की काही मोजकी हिंदी गाणी सोडली तर आपल्या संगीताचा दर्जा आणि वैविध्य हिंदीपेक्षा मराठीतील गाण्यांमध्ये बाबूजींनी सिद्ध करून दाखवलं आहे। संगीतकार आणि गायक अशा दोन्ही भूमिका निभावणारे मास्टर गुलाम हैदर, अनिल विश्वास, सी रामचंद्र, मदन मोहन, हेमंत कुमार, सचिन देवबर्मन, राहुल देवबर्मन यांच्यासारखे अनेक संगीतकार गायक आपल्याकडे होऊन गेले। सुधीर फडके यांनी मात्र संगीतकार म्हणून एकूण 84 मराठी चित्रपटात 555 गाणी केली तर एकूण 22 हिंदी चित्रपटात 156 गाणी केली। चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी 114 गाणी स्वरबद्ध केली आणि गीत रामायण यातील स्वरबद्ध केलेली 56 गाणी मिळून त्यांनी एकूण साधारणपणे 881 गाण्यांना स्वरबद्ध केलं। आणि एक गायक म्हणून त्यांनी 144 मराठी चित्रपटातील 303 गाणी, 9 हिंदी चित्रपटातली 12 गाणी, चित्रपटांव्यतिरिक्त 140 इतर गाणी आणि गीतरामायणमधली 56 गाणी मिळून त्यांनी एकूण साधारणपणे 511 गाणी गायली आहेत। 1961 या वर्षीच्या सुवासिनी या चित्रपटात बाबूजींनी पारंपरिक बंदिशीचा एक यशस्वी प्रयोग केला होता। पंडित भीमसेन जोशी आणि ललिता फडके यांची आज मोरे मन लागो लंगर वा ही गुजरी तोडी रागातली बंदिश बाबूजींच्या प्रतिभेचं एक उत्तम उदाहरण म्हणून कायम लक्षात राहतं। रसिक हो, सुधीर फडके यांच्यासह लता मंगेशकर यांनी गायलेल्या गीतांच्या आजच्या भागात सर्वप्रथम ऐकूया एक अतिशय गोड आणि सुप्रसिद्ध युगुल गीत। 1955 या वर्षीच्या शेवग्याच्या शेंगा या कौटुंबिक चित्रपटातलं हे गीत लिहिलं आहे शांताराम आठवले यांनी, संगीत आहे सुधीर फडके यांचं। वडिलांच्या मृत्यूनंतर एकमेकांकडे पाठ फिरवलेल्या आपल्या भावांना आपल्या प्रेमाने पुन्हा एकत्र आणून विस्कटलेलं घर सावरणाऱ्या बहिणीची कथा आहे या चित्रपटाची। बेबी नंदा या हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या अभिनेत्रीचा तिच्या पदार्पणातील पहिल्या काही यशस्वी चित्रपटांपैकी हा एक चित्रपट। या चित्रपटात त्यांच्यासह मास्टर छोटू, चित्तरंजन कोल्हटकर, सुमती गुप्ते आणि चंद्रकांत गोखले, विक्रम गोखले हे पितापुत्र असे दर्जेदार कलावंत होते। जीवनातील चांगल्या गोष्टींसाठी देवाला धन्यवाद द्यावेत आणि वाईट गोष्टींसाठी देवाला सांगावं, जेणेकरून
तो आपल्याला यातून बाहेर काढेल. या गाण्यामध्ये देवाला प्रार्थना करण्याचं आणि त्याच्यावर विश्वास ठेवण्याचं महत्त्व सांगितलं आहे. सुख देवासी मागावे, दुःख देवाला सांगावे.

1952 या वर्षी बेबी शकुंतला आणि सूर्यकांत हे नायक आणि नायिका असलेला एक सुंदर चित्रपट आला होता. नाव होतं अखेर जमलं. या चित्रपटाची कथा होती एका चाळीत खालच्या मजल्यावरच्या खोलीत राहणाऱ्या सूर्यकांत, शरद तळवळकर, जगदीश पेंढारकर आणि राजा गोसावी या चार टवाळखोर मित्रांची. बाबूजी यांच्यासह लता मंगेशकर यांनी गायलेलं, गीतकार मधुसूदन कालेलकर यांचं हे गीत संगीतबद्ध केलं आहे संगीतकार शंकरराव कुलकर्णी यांनी. संगीतकार शंकरराव कुलकर्णी यांनी सांगली जिल्ह्यातील वारणा नदीच्या काठी वसलेल्या वारणानगर या आणि इतर गावी शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना तबला, सतार, बासरी, संवादिनी अशी विविध वाद्य शिकवून नुसती संगीत प्रेमाचीच नाही तर जीवनाकडे कलात्मक दृष्टीने पाहण्याची शिकवण दिली आणि त्यांचं जीवन समृद्ध करण्याची अतिशय मोलाची कामगिरी केली. मंडळी, स्पष्ट शब्दोच्चाराबाबत बाबूजी आधीपासूनच किती आग्रही असायचे याची नेहमी चर्चा होते. 1952 या वर्षातील या गाण्यात देखील गाण्यातल्या शेवटच्या ओळीतील कुणाचा दोष अन शिक्षा कुणाला काय हे देवा या ओळीमधील दोष आणि शिक्षा या शब्दांचा उच्चार बघा, त्यांनी किती स्पष्ट केला आहे ते ऐकूया. मित्रांनो, अखेर जमलं या चित्रपटातलं हे एक विरह गीत लता मंगेशकर आणि बाबूजी यांच्या आवाजात.

श्रोते हो, कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत सुधीर फडके यांनी लता मंगेशकर यांच्यासह गायलेली काही निवडक युगुल चित्रपट गीतं. रसिक हो, कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यावर ऐकूया लता मंगेशकर यांनी बाबूजी यांच्यासह गायलेलं 1954 या वर्षी प्रदर्शित झालेल्या महाराणी येसुबाई या ऐतिहासिक चित्रपटातलं एक सुंदर गीत. या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या सुलोचना, रमेश देव, सूर्यकांत, चंद्रकांत गोखले इत्यादी यांच्या, आणि दिग्दर्शक होते भालजी पेंढारकर. यानंतरच्या गीतकार ग. दि. माडगुळकर यांनी लिहिलेल्या या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी. महाराणी येसुबाई या चित्रपटात हे सुंदर गीत चित्रित झालं आहे नलिनी बोरकर आणि सूर्यकांत यांच्यावर. ऐकूया. रात अर्धी चांद अर्धा त्यात सुटला गारवा.

बाबूजी सुधीर फडके आणि लता मंगेशकर यांनी गायलेल्या मराठी चित्रपटातील युगुल गीतांच्या आजच्या भागाच्या सांगतेला ऐकूया कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर उर्फ मास्टर कृष्णराव यांनी स्वरबद्ध केलेलं एक अतिशय सुरेख युगुल गीत. हे गीत आहे 1959 या वर्षी प्रदर्शित झालेल्या कीचकवध या ऐतिहासिक चित्रपटातलं. चित्रपटात हे गाणं चित्रित झालं आहे प्रसिद्ध नृत्यांगना हेलन आणि डान्स मास्टर गोपीकृष्ण यांच्यावर. हेलन या नर्तिकेचा हा पहिलाच मराठी चित्रपट. हे दोघेही नृत्यामध्ये अत्यंत निपुण. या गाण्याच्या नृत्यातले त्यांचे दोघांचे पदलालित्य आणि या गाण्यातले बाबूजी लता मंगेशकर यांचे गानलालित्य अगदी आवर्जून पाहण्याजोगे आणि लक्ष देऊन ऐकण्याजोगे आहे मंडळी. या गाण्यातला सतार या वाद्याचा अतिशय सुरेख वापर या गाण्याला अविस्मरणीय करते. नायिका आपल्या सौंदर्याची आणि नाजुकीची कल्पकता नृत्याद्वारे सादर करताना आपल्या सख्यांशी बोलत हसत गाण्यात सहभागी असते. संगीतकार मास्टर कृष्णराव यांनी तालावर सोपी पण उठावदार लयबद्ध मांडणी केली आहे सुरांची, ज्यात हार्मोनियम व्हायलिन सतार आणि तालवाद्य गोड सूर रंगवतात. गायिका लता मंगेशकर आणि गायक बाबूजी प्रत्येक शब्दोच्चार मऊ आणि रेशमी स्वरात करत भावनांना जोडत हे सुंदर गीत सादर करतात. गाण्यातला शृंगार आणि लाजुकता नायिकेच्या आवाजात नजरेत आणि पदन्यासातून व्यक्त होते. गीताचे शब्द चाल संगीत गायन चित्रीकरण अशा सर्व अंगांनी एखादं गाणं छान जमून येतं ना मंडळी, हे गाणं त्यातलंच एक. ऐकूया कीचकवध या चित्रपटातलं हे सुंदर गीत.

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण सुधीर फडके यांनी लता मंगेशकर यांच्यासह गायलेल्या काही निवडक युगुल चित्रपट गीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

नमस्कार, मी डॉक्टर रवी कोरांने. कालायाई तस्मै नमः या अंतर्गत आपण राज कपूर, दिलीप कुमार यांची गोष्ट ऐकली आहे. त्यानंतर साहजिक हा प्रश्न श्रोत्यांकडनं आणि माझ्या मित्रांकडनं बरेच वेळा विचारण्यात आला होता, ज्याचं उत्तर आज देतो आहे की आज आपण कहाणी सदाबहार अभिनेत्याची म्हणजे देवानंदची सुरू करणार आहोत. तसे हे तिघेही जवळपास समकालीन आणि मुख्य म्हणजे सुरुवात थोडीफार मागेपुढे झाली असेल प्रत्येकाची, पण एकाच वेळेस म्हणजे साधारणतः 1952 पासून ते जवळजवळ 66-67 पर्यंत तिघंही एकत्रपणे हिंदी सिनेमावर अधिराज्य करत होत. तेव्हा सुरू करूया कालायाई तस्मै नमः, कहाणी सदाबहार अभिनेता देवानंद. संगीतकार एस डी वर्मन यांची सर्वच गाणी खूप गाजली आणि मुख्य म्हणजे त्यावर्षी सर्वोत्कृष्ट संगीतकाराचं बक्षीस फिल्मफेअर अवॉर्ड एस डी बर्मन यांना मिळालं. तरी पण सगळ्यात सुंदर गाणं जे होतं, जे तलत मेहमूदच्या आवाजात होतं, जाए तो जाए कहां, हे गाणं दोन आवाजात आहे, लता मंगेशकरचं पण आहे आणि तलत मेहमूदचं पण आहे. यानंतरचा सिनेमा होता बादबान, दिग्दर्शक फणी मुजुमदार. बांबर टाकेतचा सिनेमा देवानंद, मीनाकुमारी, अशोक कुमार, उषा किरण, संगीत तिमीर बर्मर यांचं होतं. यातलं एक गाणं बऱ्यापैकी गाजलेलं होतं मन्नाडेचं, जाती है नैया मोरी. या सिनेमाकरता उषा किरणला बेस्ट सपोर्टिंग ॲक्टरचं प्राईस पण होतं.

0: डर है किसका नहीं रोकेगा कोई।
1: कश्ती म्हणजे फेरी हे देवानंदच्या पुढच्या सिनेमाचं नाव होतं, देवानंद राणीबाला गीताबाली। एक बाप जो जमीनदार आणि स्कूल इन्स्पेक्टर असतो, आपल्याला मुला खोटंच सांगतो मुलाला की त्याची आई जिवंत आहे म्हणून, प्रत्यक्षात आई जिवंत नसते, मुलगा आई येणार या खोट्या आशेवर जगत असतो। वडिलांची भूमिका देवानंदने केली होती। कैसी लागी करे जेव्हा आम्ही कटार हे पण गाणं बऱ्यापैकी होतं। संगीतकार होते हेमंत कुमार मुखर्जी, म्हणजे आपले हेमंत कुमार आहेत।

राज भोसला दिग्दर्शक आणि टी आर फतेचंद निर्मित मिलाप, देवानंद गीताबाली जानीवाकर, के एन सिंग संगीत, दत्ता नाईक, ये बहारों का समा, चांद तारों का, गीताचं आवडतलं गाणं चांगल्यापैकी गाजलेलं होतं.

देवानंद नलिनी जयवंत प्राण, एक सुपरहिट सफल सिनेमा. या सिनेमात अजून एक मजेशीर गाणं होतं, दिल की उमंग है जवान. आणि या गाण्यात म्हणजे हे गाणं प्राणवर पण चित्रित करणार होते, देवानंद तर होतेच पण प्राणसुद्धा हे करणार होते.

0: गाइए ना एक बार और।
1: खिलकी उमंगे है जवान, रंग में डूबा है समा।

सिनेमा म्हणजे निर्माता दिग्दर्शक एस एस वासन. या दिलीप कुमारने एक सामान्य माणूस मंगलची भूमिका केली होती, तर देवानंद यांनी सेनापती भानुप्रतापची भूमिका केली होती. नायिका होती बीना रॉय. सिनेमाचं नाव होतं इन्सानियत. संगीतकार श्रीरामचंद्र. अपनी छाया में भगवान हे गाणं आणि अजून एक गाणं चांगल्यापैकी गाजलेलं, मैं बंदर हूँ शहर का.

नौकेतून तर पुढचा सिनेमा होता मकान नंबर 44 म्हणजे हाऊस नंबर 44. दिग्दर्शक होते एम के बर्मन, निर्माता देवानंद, नायिका कल्पना कार्तिक, संगीत नेहमीप्रमाणे एस डी बर्मन व गाणी नेहमीप्रमाणेच एस डी बर्मन असल्यामुळे आणि नौकेतूनचा सिनेमा म्हणजे गाणे श्रवणीय होतीच. फैली हुई है सपनों की बाहें आजा चल.

खरं म्हणजे सिनेमांना औकत्यता असून सुद्धा दिग्दर्शन एम के बर्मन हे जरा खटकणारं होतं, व नंतरच्या कुठल्याच सिनेमात त्यांचं हे नाव दिसलं नाही. असो, सचिंद्र बर्मन यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी हेमंत कुमारचा आवाज बऱ्याच सिनेमात देवांसाठी वापरला आणि उत्कृष्ट गाणे दिले. यात पण एक गाणं होतं, तेरी दुनिया में जीने से तो

0: से तो बेहतर है कि मर जाए।
1: देवानंद गीताबाली यांचा शेवटचा सिनेमा होता फरार। दिग्दर्शक होते फणी मुजुमदार आणि निर्माते तारा आनंद आणि प्रदीप मैत्री। संगीत अनिल विश्वास यांचं। गोव्याच्या पार्श्वभूमीवर हा सिनेमा होता आणि लता मंगेशकरांचं एक गाणं फार सुंदर आहे, प्यार की दास्ता तुम सुनो तो कहे

पॉकेटमार. देवानंद गीतेपाली खरं म्हणजे हा सिनेमा फरारच्या आधी साईन केला होता, पण फरारच्या नंतर तो रिलीज झाला. निर्माते प्रेम सेठी आणि दिग्दर्शक एच एस रावेल म्हणजे हरनाम सिंग रावेल. संगीत मदन मोहन यांचं होतं. तलत मेहबूब यांचं हे गाणं बऱ्याच जणांनी ऐकलं असेल पण माहीत नसेल कधी की या सिनेमातलं आहे म्हणून.

मदन मोहन आणि लता मंगेशकर म्हटल्यानंतर गाणी छान असणारच. प्यासे नव्हे की प्यास बुझाले हे एक लता मंगेशकरचं गाणं अत्यंत श्रवणीय.

0: नवकथेंचा पुढचा सिनेमा होता फंटूश, ज्यात देवानंद शेलारामाणी, के एन सिंग, संगीतकार सचिंद्र बर्मन, दिग्दर्शक चेतन आनंद, आई आणि बहिणीच्या अचानक मृत्यूमुळे नायकाच्या मनावर परिणाम होऊन तो थोडासा वेड्यासारखा विचार करतो, आत्महत्या करण्याचा विचार करतो आणि त्याला इस्पितळात दाखल करतात. बाहेर आल्यावर एक एजंट त्याची विमा पॉलिसी काढतो आणि हा मिळाल्यावर आपल्याला पैसे मिळतील या कारणाने त्याच्या मागे तो राहतो. पण होतं उलटत, विमा एजंटची मुलगी त्याच्या प्रेमात पडते. संगीतकार सचिंद्र बर्मन असल्यामुळे गाणी छानच होती आणि त्यावेळेचे 17 वर्षाचे राहुल बर्मन याचे सहाय्यक होते आणि त्यांनी या गाण्याची धून बनवली असं म्हणतात. ऐ मेरी टोपी पलटकिया,
1: ऐ मेरी टोपी पलटकिया,

0: मेरी टोपी पलट के।
1: या गाण्याच्या शूटिंगच्या दरम्यान देवानंद आणि चेतनानंद भरपूर वाद झाला आणि चेतनानंद सेट सोडून निघून गेले। हे गाणं दोन आवाजात, त्याला मंगेशकरचं पण आहे आणि त्याला महमूदचं पण आहे।

ಎಫ್ಎಂ ಬ್ಯಾಂಡ್ 91.0 ಸಹ ರೇಡಿಯೋ ಮಂಗಲ್ಧ್ವನಿ. ಆಪಣೆ ಕಥಾ ಹಾರ್ ರೇಡಿಯೋ ಮಂಗಲ್ಧ್ವನಿ 91.0 ಸಹ ಎಫ್ಎಂ. तुम्ही ट्यून केला आहे मंगलध्वनी 89.6 मनाशी जुळणारा मातीशी बोलणारा आपला रेडिओ रेडिओ मंगलध्वनी. मनातलं गाव गावातलं मन रेडिओ मंगलध्वनी.

ट्यून केला आहे रेडिओ मंगलध्वनी 89.6 आपल्या अमळनेरचा आवाज. तुम्ही ट्यून केला आहे रेडिओ मंगलध्वनी 89.6 आपल्या अमळनेरचा आवाज.